0: हा दिवस जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो. उद्देश हाच की हृदयाचे आजार आणि त्यावरील उपायांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे. जागरूकता आणि वेळेवर केलेली कृती आपला जीव वाचवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी मदत करू शकतो. तर श्रोते हो, 29 सप्टेंबर 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आजच्या निशिगंध कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत हृदयरोग कारणे लक्षणे आणि प्रतिबंध या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज जरीवाला यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर मग. श्रोते हो नमस्कार. जागतिक हृदय दिन उद्या अर्थात 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार याचंच औचित्य साधून हृदयरोग कारणे लक्षणे आणि प्रतिबंध या विषयावर उपयुक्त आणि महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत हैदराबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज जरीवाला यांना आमंत्रित केलंय. डॉक्टर पंकज जरीवाला सर नमस्कार. हैदराबाद आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: श्रोते हो, डॉक्टर पंकज जरीवाला हे हैदराबाद येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान शरीर रचनाशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विकृतीशास्त्र आणि बालरोगशास्त्र यासारख्या विविध विषयांमध्ये डॉक्टर पंकज जरीवाला यांनी सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. यासोबतच हैदराबादचे सर्वोत्तम हृदयरोग तज्ज्ञ हा पुरस्कार डॉक्टर पंकज जरीवाला यांना 2015 प्रदान करण्यात आला होता. मेगा सिटी नवा कला वेदिकातर्फे प्रतिष्ठित वैद्यश्री पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर पंकज जरीवाला यांनी प्राप्त केलाय. डॉक्टर पंकज जरीवाला सर, हृदय म्हणजेच शरीरातील रक्त पंप करणारा मुख्य स्नायुमय अवयव हार्ट किंवा अंतःकरण. तर डॉक्टर पंकज सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की हृदय रोग याचा नेमका अर्थ काय?
1: हृदय रोग म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. हृदयामध्ये बऱ्याच काही वेगवेगळे भाग असतात. त्या प्रत्येक भागाचा एक आजार म्हणजे हृदयरोग असू शकतो. हृदयाच्या ज्या मुख्य ज्या धमन्या असतात म्हणजे ज्याला आपण ब्लड वेसल्स म्हणतो, याच्यामध्ये येणाऱ्या ब्लॉकेजमुळे जे काही हृदयरोग येतात ते खूप जास्त कॉमन असल्यामुळे जनमानसामध्ये हार्ट अटॅक म्हणजेच हृदयरोग असं लोकांना वाटतं. बट ऑफकोर्स ते कॉमन आहे. बट हृदयामध्ये पंपिंग क्षमता कमी होणे, ब्लॉकेज नसताना सुद्धा हार्टची पंपिंग क्षमता कमी होणे, हृदयाची मध्ये चार झडपा असतात, त्या झडपांचे आजार, त्याच्यामध्ये लिकेज होणं किंवा त्या झडपा सूक्ष्म होणं, याच्यामुळे सुद्धा हृदयामध्ये ठोके पण असतात, या ठोके कमी जास्त होणं म्हणजे सुद्धा हृदयाचे आजार किंवा हृदयरोग असू शकतात. आणि असं त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच्यामध्ये आजार समावेश होतात. लहान बाळांमध्ये जन्मता हृदयामध्ये काही होल असतात, त्या होलमध्ये सुद्धा हृदयरोगच असतो. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे हे हृदयरोग आपल्याला दिसून येतात.
0: डॉक्टर, आजकाल हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय त्याची कारण सांगाल?
1: हृदयरोग वाढण्याची मेन प्रमुख कारण म्हणजे चेंजिंग लाईफस्टाईल जे आपण म्हणतो. सगळ्यात महत्वाचं कारण व्यायामाचा अभाव. आज आपण मुख्यतः कुठेही चालत जात नाही. आपल्याकडे ऑटोमोबाईल्स आहेत, घरामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये लिफ्ट आहेत आणि त्याच्यामुळे चालण्याची गरजच पडत नाही. आणि आपलं जे डाएट आहे म्हणजे जो आपण जो आहार घेतो तो मुख्यतः खूप रीतीने तो आता चेंज झालाय. म्हणजे मी असं म्हणेल की इव्होल्युशन झालं आणि माणूस या लेवलपर्यंत आला. पण इनोव्हेशन झाल्यामुळे म्हणजे सायंटिफिकली एवढं इनोव्हेशन झालंय आज की माणसाला काही करायची गरज नाही. म्हणजे आपण फक्त बटन दाबलं तर सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. बटन दाबलं तर जेवण तयार होऊन येतं, बटन दाबलं तर जेवण घरी येतं, बटन दाबलं तर माणूस इकडून तिकडे चालला जातो, अमेरिकेला चालला जातो. इथून अमेरिकेमध्ये चालायची गरज राहिलेली नाही, जेवण बनवायची गरज राहिली नाही, तर फक्त खाण्याची गरज आहे आणि बसायची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे माणसाला काहीच करायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे येणारे मधुमेह, त्याच्यामध्ये येणारे ब्लड प्रेशर, त्याच्यामध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर येणारे वेगवेगळे व्यसन म्हणा, धूम्रपान, तंबाखूचे प्रकार, अजून पण त्याच्यामध्ये व्यसनाचे अजून खूप तीव्र प्रकार पण आहेत ज्याला आपण ड्रग ऍडिक्शन म्हणतो, ते सुद्धा आता हळूहळू वाढत चाललंय तरुण पिढीमध्ये. म्हणजे माणसाला काही एखादी गोष्ट मिळाल्यानंतर अजून त्याला काही अजून त्याच्या वरच्या लेवलचं त्याला पाहिजे असतं.
0: म्हणजे

0: हे सर्व तुम्ही आता म्हणालात तर ती सगळी कारणीभूत ठरतात हृदयरोगाला.
1: येस
0: डॉक्टर पंकज सर, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणं दिसतात आपण त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करतो.
1: ऍक्च्युली हृदयरोग म्हणजे पेशंट आम्हाला म्हणतात की आम्हाला कालपर्यंत आम्हाला काहीच नव्हतं आणि आज आम्हाला हृदयरोग आला किंवा हार्ट अटॅक आला, हे कसं होऊ शकतं? तर हार्ट अटॅक म्हणजे आपण रस्त्यावर चालत जाताना जर का कोणी आपल्यावर अटॅक केला तर तो माणूस तुम्हाला सांगून अटॅक करणार आहे का?
0: नाही,
1: तर तो सडनलच तुमच्यावर अटॅक करेल. तर त्यामुळे हार्ट अटॅक इज अ इंग्लिश वर्ड. अटॅक म्हणजे तुमच्यावर कोणीतरी अटॅक केला, म्हणजे हार्टवर तुमचा अटॅक झाला तर तो सडनच होणार. मग अशा पेशंटला त्याच्या अगोदर सिमटम असणं किंवा नसणं त्याच्यामध्ये काही एवढं महत्वाचं नाहीये. हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयावर दाब येणं किंवा हृदयामध्ये थोडं जळजळ होणं, पाठीमध्ये सुद्धा तुम्हाला हे येऊ शकतात, कोणत्या तरी डाव्या किंवा उजव्या हातामध्ये सुद्धा हे होऊ शकतं. आणि मोस्टली मोस्ट ऑफ द टाइम 95% पेशंट्स आमच्याकडे जे येतात ते आम्हाला म्हणतात की त्यांना ऍसिडिटी सारखे सिमटम्स जाणवले. तर त्यांना ते कळत नाही की बाबा ते हार्ट अटॅकचे सिमटम्स आहेत का ऍसिडिटीचे सारखे सिमटम आहेत. तर पेशंटला एवढंच मी सांगेल की कोणत्याही वेळेस तुम्हाला याच्या अगोदर असं काही जाणवलं की बाबा अशा लक्षणं किंवा असे तुम्हाला सिमटम्स याच्या अगोदर नव्हते आणि आज तुम्हाला असं वाटलं की बाबा आज काहीतरी वेगळं जाणवतंय, तर त्यासाठी ते फक्त छातीमध्ये दुखणायलाच पाहिजे असं काही नाही. तर चेस्ट पेन हे एक इंग्लिश वर्ड आहे. पेन म्हणजे पेशंटला असं वाटतं की पेन व्हायला पाहिजे. पेन इज नॉट, प्रॉपर इंग्लिश वर्ड त्याच्यासाठी आहे डिस्कम्फर्ट. विच इज एनिथिंग विच इज नॉट कम्फर्ट इज कॉल्ड एज डिस्कम्फर्ट. म्हणजे तुम्हाला जे चांगलं वाटत नसेल छातीमध्ये दॅट इज कॉल्ड एज डिस्कम्फर्ट. तर दम येणं आणि गॅस सारखं होणं या सगळ्या गोष्टी, आणि जर का तुम्हाला ऑलरेडी त्याचा इतिहास असेल, म्हणजे तुम्हाला काही जुना काही हिस्ट्री असेल तुमच्या आजाराची, तुम्हाला शुगर असेल, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, तुम्ही धूम्रपान करत असाल, तुम्ही तंबाखू खात असाल, तुम्ही जास्त अल्कोहोल घेत असाल, तर अशा पेशंटला जर का असे सिमटम्स येत असेल तर त्या पेशंटनी त्याची लगेच ओळख करून लगेच डॉक्टरकडे जाणं आणि डॉक्टरने सांगितलेल्या सल्लाप्रमाणे त्याचं पुढचं ट्रीटमेंट करणं हेच शहाणपण आहे.
0: डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की वारंवार छातीत दुखणं, दम लागणं किंवा हृदयविकाराची ही पूर्वघंटा आहे असं तुम्ही आता म्हणालात. तर डॉक्टर, आजकाल तरुण वयातही हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण वाढतंय, तर याची प्रमुख कारणं काय?
1: तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येणं आजकाल खूप कॉमन झालंय. म्हणजे एकेकाळी आम्हाला जेव्हा 26 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी हार्ट अटॅकने जेव्हा दिसायचे तेव्हा आमच्यासाठी ती एक मेडिकल मिस्ट्री असायची. बाबा मेडिकल एखाद्या पुस्तकामध्ये आम्ही त्याच्याबद्दल संशोधन लिहू शकू असं ते आम्हाला वाटायचं. पण आजकाल ते वाटत नाही, कारण आजकाल तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येणं इतकं कॉमन झालंय की त्याच्यासाठी आता संशोधन करायची गरज राहिलेली नाही. माझा स्वतःच पेपर मी पब्लिश केलेला आहे, लेस देन 45 इयर्स हार्ट अटॅक इन्सिडन्स, आणि त्याच्यामध्ये मेन कारण आहे लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेस कॅलरीजेनिक फूड घेणं, साखरेचे प्रमाण वाढणं, मिठाचे प्रमाण वाढणं, आणि सगळ्यात मुख्य कारण आजच्या तरुण पिढीमध्ये आपण काय बघतो म्हणजे झोप व्यवस्थित न घेणं. म्हणजे रात्री झोपत नाही तरुण पिढी आजची. रात्री 2 वाजता 3 वाजता जरी तुम्ही हैदराबादमध्ये जर का निघालात तर तुम्हाला दिसेल की सगळी तरुण पिढी, मला तर असं रात्री आम्हाला हार्ट अटॅक आल्यानंतर जेव्हा आम्ही निघतो हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट करायला तेव्हा मला असं वाटतं की सगळं अर्ध हैदराबाद जागच आहे, म्हणजे कोणी झोपलेलंच
0: नाही.
1: तर सगळं हैदराबाद जागलेलं असतं रात्री 1-2 वाजेपर्यंत सगळे जागून आहेत. आणि आजकाल माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात आणि ते मला हे सांगतात की त्यांचा जे जॉब आहे दॅट इज टाईड अप विथ सम अमेरिकन कंपनी किंवा सम युरोपियन कंपनी, आणि त्याच्यामुळे त्यांचा जॉब सुरू होतो रात्री 8 वाजता 9 वाजता आणि तो सकाळी 4-5 वाजेपर्यंत त्यांचे जॉबची टायमिंग आहे, आणि ते त्यांना कंपल्सरी करावं लागतं. मी त्यांना बरेचदा सांगितलं की तुम्ही हा जॉब का बरं सोडत नाही, तर ते म्हणतात आम्ही नाही सोडू शकत, आमच्यासाठी ते कंपल्सरी आहे, कारण तेच त्यांची उपजीविकेचं त्यांचं ते साधन असल्यामुळे. तर बेसिकली मला वाटतं की नैसर्गिक जे काही आहे ते न करता अनैसर्गिक गोष्टी केल्यामुळे हार्ट अटॅक तरुण पिढीमध्ये वाढतं.
0: म्हणजे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र असं हे अनैसर्गिक पण सर्कल
1: सर्कॅडियन रिदम चेंज झाल्यामुळे होत आहे.
0: डॉक्टर पंकज झरीवाला सर, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी यासारखे उपचार करण्याची वेळ केव्हा येते आणि त्यासाठी रुग्णांनी कोणत्या प्राथमिक तपासण्या करण्याची आवश्यकता आहे?
1: ऍक्च्युली एंजियोप्लास्टी आणि बायपास हे दोन्ही तुमच्या हृदयाच्या ज्या मुख्य नळ्या असतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेज आल्यानंतर त्या भागांना पूर्ववत रक्तपुरवठा पूर्ववत करणे म्हणजेच एक प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट असते. एंजियोप्लास्टी जी आहे ती विदाउट ऑपरेशन केली जाते आणि बायपास म्हणजे एक टाईप ऑफ हार्ट सर्जरी आहे. सर बेसिक दोन्हीचं एम एकच आहे

0: अनुभव म्हणजे तुमच्या तुमच्या हृदयानं परत रक्तपुरवठा देणं. तर या टेस्ट करण्याच्या अगोदर जर का पेशंटला लक्षणं असतील किंवा नसतील सुद्धा, म्हणजे बऱ्याचदा पेशंटला सायलेंट हार्ट अटॅक जरी असेल तरी ECG दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट. त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रेडमिल टेस्ट म्हणतो आम्ही, त्याच्यानंतर कॉरोनरी एंजिओग्राफी. तर या बेसिक टेस्ट आणि काही रक्त ब्लड टेस्ट असतात, लाईक ट्रोपोनिन म्हणून एक ब्लड टेस्ट असते. आजकाल जनसामान्यांना सगळ्यांना ह्या टेस्ट बद्दल माहिती आहे. ट्रोपोनिन म्हणजे हार्ट अटॅक आलाय की नाही बघण्यासाठी एक ब्लड टेस्ट असते. जर का ट्रोपोनिन लेवल तुमचं वाढलेलं असेल म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक आला. तर या टेस्ट करून आम्ही पेशंटला काय महत्वाची ट्रीटमेंट द्यायची आहे, म्हणजे त्याला किती तीव्र हार्ट अटॅक आहे, म्हणजे काही तासांमध्ये त्याचं ट्रीटमेंट करायला पाहिजे, किंवा कधी कधी पेशंटची हार्ट कंडिशन सिरियस असते त्यावेळेस काही औषधं देऊन त्याला काही पेशंटचं स्टेबल केल्यानंतर आम्ही पुढचं ट्रीटमेंट, ते आम्ही पेशंट टू पेशंट म्हणजे प्रत्येक पेशंट प्रमाणे ते डिफरंट असतं, तर त्याप्रमाणे आम्ही त्याची ट्रीटमेंट करतो. आणि जेवढ्या लवकर हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट केलं ते कधी पण चांगलं असतं. कारण आमच्यामध्ये एक म्हण आहे की टाइम इज अ मसल अँड मसल इज अ टाइम, म्हणजे हृदयाचे जे स्नायू आहेत हे वेळेवर जिवंत राहतात. म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही त्यांना रक्तपुरवठा द्याल हृदयाच्या स्नायूंना तेवढे ते वाचतील. तर त्यासाठी टाइम इज अ मसल, म्हणजे युजली हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला गोल्डन पिरियड किंवा गोल्डन समय किंवा गोल्डन पिरियड म्हणतो आम्ही त्याला,
1: गोल्डन टाइम म्हणतो,
0: गोल्डन टाइम. त्याला पहिले 12 तास जे असतात ते गोल्डन टाइम असतं. तर 12 तासापर्यंत वाट बघू नये. आल्यानंतर लगेच आमच्या कॅथलॅब मध्ये आम्ही घेऊन जातो पेशंटला. पेशंट युजली इमर्जन्सी मध्ये येतात, तिथेच आम्ही हे सगळ्या प्राथमिक तपासण्या करतो. ECG, 2D इको, ट्रोपोनिन सगळ्या टेस्ट तिथेच बेड साईडच होतात आजकाल. केल्याबरोबर पेशंटच्या नातेवाईकांशी बोलून लगेच आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुमच्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. लगेच आम्ही त्याला कॅथलॅब नावाचं एक मशीन असते ज्याच्यामध्ये एंजिओग्राफी केली जाते, तिथे घेऊन जाऊन एंजिओग्राफी करून पेशंटच्या नातेवाईकांना दाखवून की बाबा तुमच्या या पेशंटला एक या मुख्य हृदयाच्या ब्लॉक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टेंट वगैरे टाकतो आणि जेणेकरून त्याचं आयुष्य वाचवायचा प्रयत्न करतो.
1: म्हणजे की डॉक्टरांनी ज्या तपासण्या करायला सांगितल्या आहेत त्या वेळोवेळी केल्याच पाहिजे. श्रोतीहो, 29 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदय दिन निमित्ताने हैदराबाद आकाशवाणी स्टुडिओत उपस्थित असलेले डॉक्टर पंकज जरीवाला यांच्याशी हृदयरोग कारणे लक्षणं आणि प्रतिबंध या विषयावर अजून सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर पंकज जरीवाला सर, माझा हा प्रश्न, हृदय विकार झालेल्या रुग्णांना तसंच हृदय विकार होऊ नये अशा जनमानसांनी निरोगी हृदयासाठी म्हणजे निरोगी हृदय राहण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा किंवा कुठला आहार घेणं टाळावं?
0: तर खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न हार्ट अटॅक यायच्या अगोदर पण विचारतात पेशंट आणि हार्ट अटॅक आल्यानंतर पण पेशंट विचारतात. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एकच आहे की आहारात भरपूर पालेभाज्या, फळे, डाळी, कडधान्य, संपूर्ण धान्य, सॅलड्स, फायबरयुक्त पदार्थ, योग्य प्रमाणात सुका मेवा या सगळ्यांचा समावेश करावा. प्रथिनांसाठी डाळी, कडधान्य आणि वैयक्तिक आहारानुसार आरोग्यदायी जे काही पदार्थ असतात ते त्यांनी निवडावेत. आणि अति तळलेले पदार्थ ज्याला आम्ही ट्रान्स फॅट म्हणतो, पॅकेज आणि फूड जे असतं, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त मीठ, जास्त साखर, मिठाई, साखरयुक्त शीतपेय आणि मैद्याचे पदार्थ शक्यता टाळावेत. आणि युजली आपल्याकडे जेवढे पण पॅकेज फूड्स आहेत त्या सगळ्यांमध्ये पाम ऑइल युज केलं जातं आणि त्या सगळ्यांमध्ये मैदा युज केला जातो. आपल्या भारतामध्ये पाम ऑइल विरहित बिस्किट किंवा ब्रेड मिळणं शक्य नाही,
1: शक्य नाहीये.
0: तर त्याच्यामुळे एवढी जास्त हानी होते आणि शुगरचं प्रमाण सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात. आणि ते त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स म्हणून त्यांनी ते चेक करायला पाहिजे. प्रत्येक प्रोसेस फूडच्या मागे त्याच्यावर लिहिलेलं असतं इन्ग्रेडियंट, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे ते त्यांनी वाचावं. युजली आपण ते वाचत नाही, ते पॅकेट आपण खाल्ल्यानंतर आपण फेकून देतो आणि त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं असतं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी ते कंपल्सरी केलेलं आहे की त्याच्यामध्ये जे काही आहे ते त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ते त्यांनी कंपल्सरी लिहावे लागतात. त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज सॉल्ट आहे, किती फॅट आहे, किती कार्बोहायड्रेट आहे, किती प्रोटीन्स आहे, एव्हरीथिंग इन अ पर्सेंटेज वाईज इट इज मेन्शन. ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते वाचत नाही कारण ते छोट्या छोट्या अक्षरांमध्ये असतं, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष
1: करतो. म्हणजे डॉक्टर तुमचं म्हणणं असंच आहे की तीन पांढरे पदार्थ,
0: सगळेच पांढरे पदार्थ, त्यामध्ये मग तुमची साखर आली, त्याच्यामध्ये तुमचं तूप आलं, त्याच्यामध्ये तुमचं मैदा आला, त्याच्यामध्ये तुमचं राईस आलं, तर हृदयाला पांढऱ्या गोष्टी आवडत, हृदयाला सगळं कलरफुल गोष्टीच आवडत.
1: डॉक्टर पंकज सर, हृदय विकार होण्यामागे अनुवंशिक कारण असू शकतात का?
0: हो, अनुवंशिक आजाराला आम्ही फॅमिलियल हायपरकोलेस्ट्रोलेमिया म्हणतो. त्याच्यामध्ये

0: दोन प्रकार असतात, होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस हा फार रेअर आजार आहे, फार कृत्रिम, फारच रेअर आजार आहे हा, आणि तो इट इज सीन इन 1 in 2.5 million लोकांमध्ये. पण हेट्रोझायगस जो आजार आहे तो 1 in 250 लोकांमध्ये आजळतो.
1: अच्छा.
0: आणि त्याचं मेन मुख्य कारण जर का भारतामध्ये जर का बघितलं, दॅट इज इनब्रिडिंग, म्हणजे आपल्या जातीमध्ये लग्न करणं, जे आपल्या भारतामध्ये एकेकाळी खूप कॉमन होतं, आणि ते सबकास्टमध्येच ते लग्न होणार, बाहेर मुलगी येणार नाही किंवा बाहेर मुलगा देणार नाही. तर त्याच्यामुळे काय झालं, जीन फ्रेश जीन्स नाही आले आतमध्ये, आणि त्याच्यामुळे जीन्स मिक्स नाही झाले, आणि त्याच्यामुळे हार्टचे प्रमाण आणि हे अनुवंशिक आजार वाढले, आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक ऑल्सो इज व्हेरी कॉमन इंडियन्समध्ये, आणि अनुवंशिक आजार आहेत बऱ्यापैकी दिसून येतात.
1: डॉक्टर पंकज सर, तर मला हा प्रश्न महत्वाचा हा विचारायचा आहे की हृदयाची तपासणी वयाच्या कितव्या वर्षापासून करावी याबद्दल सांगाल.
0: ऍक्च्युली बाहेरच्या देशांमध्ये 50 वर्ष इज अ कट ऑफ फॉर द चेकिंग, बट इंडियामध्ये मला वाटतं 30 वर्षानंतरच सुरू करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण 30 वर्ष येता येता हार्टचे प्रॉब्लेम यायला सुरू होते, आणि जर का कोणाच्या घरामध्ये जर का जसं आपण आता बोललो अनुवांशिक आजार असतील, तर का आई वडिलांना कोणाला किंवा आजोबांना किंवा काकांना कोणाला जर का हार्ट प्रॉब्लेम येऊन गेला असेल, तर त्यांनी सगळ्याच त्यांच्या ब्लड रिलेटिव्हला, फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये मग चुलत भाऊ बहीण सगळेच येतात, म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यांनीच एक 30 वर्षानंतर एक बेसिक हेल्थ पॅकेज जे आजकाल सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आहे इन व्हेरी लेस कॉस्ट. सध्या वर्ल्ड हार्ट डे साठी आम्ही 1000 रुपीज म्हणजे 999 रुपयांमध्ये हार्ट पॅकेज सुरू केलंय या महिन्याभरासाठी. तर अशा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल येतं, शुगर येतं, 2D इको येतं, ट्रेडमिल टेस्ट येतं, तर या सगळ्या टेस्ट करून आम्ही बघतो, आणि त्याच्यामध्ये काही अॅबनॉर्मल टेस्ट किंवा काही रिझल्ट आले तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुढचं सजेस्ट करतो. तर ते टेस्ट करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि अर्ली स्टेजमध्ये त्यांचं डायग्नोसिस करणं हे फार महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, एक खूप महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की हृदयरोग झालेल्या रुग्णांसाठी नेमकी प्रतिबंधात्मक उपचार पद्धती काय, म्हणजे आपण घरगुती म्हणतो किंवा अटॅक आलाय जरी घरात कळलं तर त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, प्राथमिक उपचार.
0: ऍक्च्युली ज्यांना हृदयरोग आलेला नाही आहे आणि ज्यांना आपण त्यांना सांगितलं की प्रतिबंधात्मक उपचार केले पाहिजे, त्याला आम्ही प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो. पण ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांना परत येऊ नये याच्यासाठी आम्ही सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतो. सो दीज आर द टू टर्मिनॉलॉजीज, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन. सो सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे ज्यांना हृदयरोग येऊन झालेला आहे, अँजिओप्लास्टी झालीये, बायपास झालीये, काही पेसमेकर लावलाय, काही ओपन हार्ट सर्जरी करून काही वॉल, अशा पेशंटला आम्ही अँटीप्लेटलेट्स म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी औषधं देतो, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधं देतो, आणि ही औषधं त्यांना पूर्ण जीवनभर खावी लागतात. आणि बऱ्याचदा आम्ही बघतो की पेशंट 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं 5 वर्षाच्या आतमध्ये औषधं बंद करतात, डॉक्टरकडे येण्याचं थांबवतात, त्यांना वाटतं की हा आजार पूर्णतः झालेला आहे, पूर्ण त्याचं निर्मूलन झालेलं आहे, आता डॉक्टरकडे जायची गरज नाही. मी पेशंटला एकच गोष्ट सांगतो की हृदयरोग एकदा तुम्हाला झाला म्हणजे ते मानगुटावर बसलेलं भूत आहे.
1: अच्छा.
0: ते तुम्हाला सोडत नाही, ते तुम्ही सोडू नये, आणि ते सोडल्यानंतर तुम्हाला परत हृदयरोग येण्याचा चान्स खूप जास्त असतो, आणि त्यामुळे तुम्ही निर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरची औषधं घेणं, शुगर असेल तर शुगर कंट्रोल ठेवणं, कोलेस्ट्रॉलची औषधं घेणं, हे सगळं फार फार महत्वाचं आहे. आणि वजन नियंत्रित ठेवणं आणि धूम्रपान बंद करणं, हे सगळ्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, ते सगळं तुम्हाला फॉलो करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
1: डॉक्टर पंकज जरीवाला सर, कार्यक्रमा शेवटी जाता जाता 29 सप्टेंबर म्हणजे उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आपण आमच्या श्रोत्यांना हृदयरोग कारण लक्षणं आणि प्रतिबंध या विषयावर काय मोलाचा सल्ला देऊ इच्छिता?
0: एक साधा नियम लक्षात ठेवावा, घरचे ताजे कमी मीठ साखर आणि त्याचं सेवन करावं, आणि रेग्युलर व्यायाम करावा, आणि जेवढी आपली ऍक्टिव्हिटी वाढवता येईल तेवढी वाढवून जर का आपण हृदयरोग कमीत कमी करायचा प्रयत्न केला या भारतामध्ये, आणि आपण स्वतः नाही आजूबाजूच्या लोकांना जर का याचा सल्ला दिला, तर आय थिंक आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये हृदयरोग कमी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल.
1: श्रोते हो 29 सप्टेंबर 2026 अर्थात उद्या जागतिक हृदय दिन साजरा होतोय. या जागतिक हृदय दिनानिमित्त नियमित आरोग्य तपासणी, आपल्या हृदयासाठी आरोग्यदायी जीवनशैली आणि धोक्याच्या घटकांवर वेळेवर उपचार करून अनेकांना हृदयविकार टाळता येईल.

0: होऊ शकतात. याबद्दल जागरूक राहणं महत्वाचं आहे. वेळेवर केलेली कृती जीव वाचवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी मदत होऊ शकते. तर श्रोते हो, डॉक्टर पंकज जरीवाला यांच्या या आजच्या मुलाखतीतून आपण सविस्तर माहिती ऐकली. डॉक्टर पंकज जरीवाला सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत येऊन निशिगंध या आपल्या मराठी कार्यक्रमात हृदयरोग कारण लक्षणं आणि प्रतिबंध या विषयावर 29 सप्टेंबर 2026 अर्थात उद्याच्या जागतिक हृदयरोग दिनाच्या अनुषंगानं खूप उपयुक्त माहिती आपण दिली. श्रोत्यांना त्याचा उपयोग नक्कीच होईल. तर डॉक्टर पंकज जरीवाला सर, आपले आकाशवाणी हैदराबाद केंद्रातर्फे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: 29 सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदय दिनाचं औचित्य साधून हृदयरोग कारण लक्षणं आणि प्रतिबंध या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज जरीवाला यांची मेघना ढबो यांनी घेतलेली मुलाखत आताच ऐकलीत. श्रोते हो, आज 28 सप्टेंबर भारताचे एक महान आणि प्रखर क्रांतिकारक ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले जीवन समर्पित केले असे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा आज जन्मदिवस. शहीद भगतसिंग यांनी देशासाठी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली. अशा या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना भावपूर्ण आदरांजली. श्रोते हो, भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांचा आज 28 सप्टेंबर रोजी जन्मदिवस. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मराठी संगीत सृष्टीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. भारतरत्न गानकोकिळा लता दीदींना भावपूर्ण आदरांजली.

आणि श्रोतेहो, त्याबरोबरच आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच याच आठवड्यात बुधवारी दुपारी 2:30 या मीटर्सवर. तोपर्यंत मेघना ढबूचा नमस्कार.